0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत आत्ता दीप भव.

नमस्कार, गुड मॉर्निंग, सुपर सुप्रभात, छत्रपती संभाजीनगर, आरजे यज्ञान तुमच्या सोबत आहे. आता सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आज आहे 1 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याची स्थापना झाली होती. त्यानंतर 1911 मध्ये पंडित भास्कर बुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. 1914 ला रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले. आणि 1956 मध्ये आजच्या दिवसापासून भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजे LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1991 ला आज उझबेकिस्तान सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य झाले. आणि 1961 ला NCERT ची स्थापना झाली. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा. All is well. Arjay and Ananda, come morning show. Freshness light radio can flow on MGM.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

वाट तुझी पाहिली, तू गेलीस दूर पण तुझी आठवण जवळच राहिली. आता तुझा भास देखील देतो मला त्रास, माझ्या ह्या मनाला हवाय फक्त तुझाच सहवास.

0: मनापासून दूर गेल्यावरही तुझी आठवण प्रत्येक पावलावर जाणवते. तू सोबत नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल मला त्याच वाटेवर बोलावते.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.

0: म्यूजिक थेरेपी के बारे में आपने सुना है, चलिए जानते हैं। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM। अपने साथ है डॉक्टर प्रशांत बड़े सर, रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर, छत्रपति संभाजीनगर। तर ते आपल्याला म्युझिकल थेरपी बद्दल सांगतायत।
1: तर हे जे आहे यामध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टी आहेत। पहिला आहे ऍक्टिव्ह थेरपी, दुसरा आहे पॅसिव्ह थेरपी, आणि तिसरी आहे गाइडेड थेरपी। ऍक्टिव्ह थेरपी म्हणजे काय? आता पहिलं पॅसिव्ह म्हणू। पॅसिव्ह म्हणजे काय? आपल्याला काही नॉलेज काही नाही संगीताचं, जस्ट मी ऐकत बसलोय, गाणं ऐकतोय आरामात आणि जस्ट आय एम एन्जॉईंग दिस। तर त्यामध्ये सुद्धा असं नाही की काहीच होत नाही, त्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हेशन होतं। पण खरं ऍक्टिव्हेशन होतं ऍक्टिव्ह टाईपच्या म्युझिक थेरपीमध्ये, म्हणजे आपण जसं नवीन वाद्य शिकणे म्हणा, गायन कला शिकणे म्हणा, कुठल्याही त्या संबंधीच्या गोष्टी करणे म्हणा, त्यामध्ये आपलं जे आहे ब्रेनचे सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात, ऑडिटरी कॉर्टेक्स पासून ते पूर्ण अमिगडाला वगैरे बाकी। आणि त्यामध्ये असा फरक घडून येतो तुमच्या कंडिशननुसार, समजा एखाद्याला नैराश्य आलं आहे तर यावर थेरपी देताना जे गाणं निवडलं जातं, जी प्लेलिस्ट निवडली जाते, जे राग असतात आपल्या क्लासिकलचे ते निवडताना तज्ज्ञ बरोबर ठरवतात की किती बीट्स पर मिनिट। तुम्हाला BPM कॉन्सेप्ट माहित असेल बरं जण, आय डोंट नो। आता समजा हृदयाची गती किती असते, 60 ते 100, म्हणजे 60 to 100 BPM। तर त्या 60 BPM च्या आसपास जर आपण एखादं गाणं ऐकलं तर असं आहे ते सायन्स की आपलं ताणतणाव थोडासा कमी होतो। आणि त्यात काही राग सुद्धा आहेत की हे राग ऐकल्यावर त्या बीट्स पर मिनिटवर आपला ताणतणाव कमी होतो। म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रिस्क्रिप्शन प्रमाणेच आहेत, ज्या टॅबलेट सोबत मेडिसिन इंजेक्शन सोबत आपण जसं प्रिस्क्राईब करू शकतो आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो। आणि हे केल्याने आपण एखादं इन्स्ट्रुमेंट शिकता किंवा आपल्याला गाइडेड थेरपी सुद्धा एक्सपर्ट देतात। गाइडेड म्हणजे काय की आपल्याला प्रॉपरली आपल्या कंडिशननुसार त्याचं पूर्णपणे ऑटोप्सी म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं जातं की यांना कुठलं प्रिस्क्रिप्शन लागू होतंय। कारण प्रत्येकाला गाणं जे आहे ते थेरपिस्टच्या आवडीनुसार सांगणं योग्य नाही किंवा कोणतं ऐकवायचं त्याला किंवा कोणतं म्युझिक ऐकवायचं, तर त्यामध्ये तुमचा सहभाग सुद्धा महत्वाचा असतो। त्याच्या आवडीनुसार ते कस्टमाइज केलं जातं आणि त्यानुसार गाइडेड थेरपी त्याला ती दिली जाते। तर माझं शेवटी एवढंच सांगणं आहे सर्वांना की आपण जे म्युझिक ऐकताय किंवा जे वाद्य शिकताय किंवा जे काही करताय म्युझिकच्या बाबतीत, हे आपल्या हेल्थसाठी लाइफ लॉन्ग अत्यंत महत्वाचं आहे।
0: तर एक्झॅक्टली म्युझिक थेरपी कैसे वर्क करती है, क्या है, ये अभी हमने जाना। ऐसी बातों का सिलसिला यूं ही जारी रहेगा अपने इस शो में। स्टे ट्यून्ड।

एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर. या गाण्यासोबत आपली आजकाल सकाळ होतच असते. हॅलो आरजी ज्ञानला तुम्ही ऐकत आहात ऑन MGM 90.8 FM आणि माझा कचरा माझी जबाबदारी. पण खरंच आपण ही जबाबदारी घेतोय का हा पण एक प्रश्न आहे. कारण आजही ना अनेक ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याऐवजी सगळं एकाच डब्यात. होय होय, भाजीच्या सालीपासून प्लास्टिकच्या पिशवीपर्यंत कागदापर्यंत सगळं एकत्र. आणि मग कचरा गाडी आली की घ्या ना भाऊ, माझं काम संपलं, तुम्ही घ्या आता हे. पण खरं तर तिथून आपली जबाबदारी संपत नाहीये, तिथूनच शहराची जबाबदारी सुरू होते. ओला कचरा वेगळा केला तर त्यापासून कंपोस्ट तयार होऊ शकतो, सुका कचरा वेगळा केला तर त्यातील अनेक वस्तू रिसायकल करता येतात. पण आपण जर दोन्ही कचरा एकत्र केला तर त्याचं सेग्रिगेशन, रिसायकलिंग आणि प्रोसेसिंग सगळं अवघड होते, माहिती का तुम्हाला? आणि मग आपणच म्हणतो शहरातलाच कचरा झालाय भाऊ, हे प्रशासन काही ध्यानच देत नाहीये. पण फक्त ही जबाबदारी प्रशासनाची आहे का? नाही ना, कारण की माझा कचरा माझी जबाबदारी हे तर आपण विसरूनच गेलोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कचरा शहरात तयार होत नाही, कचरा आपल्या घरात तयार होतो, कळलं का? आणि ते आपण घरातून बाहेर पाठवतो. म्हणूनच पुढच्या वेळी कचरा गाडी आली ना तर फक्त कचरा बाहेर देऊ नका, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा द्या. आणि यावेळी सुद्धा तुमच्या गल्लीत कचरा गाडी आली असेल आणि तुम्ही कशा प्रकारे कचरा टाकताय हे स्वतःला विचारा. आणि सध्या कचरा गाडी आपल्या शहरात ना तर सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री सुद्धा येत असते. सो एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर हे फक्त एक गाणं नाहीये, हे आपल्या शहरासाठी आपली छोटीशी पण मोठी जबाबदारी आहे. एक नंबर व्हायचं असेल तर आपल्या शहराला कचरा मुक्त करावा लागेल, स्वच्छ बनवावं लागेल. आणि एक गोष्ट आहे की स्वच्छ शहर बनवायचं असेल तर त्यासाठी प्रशासनच नाही, आपल्या सर्वांना मदत करावी लागेल आणि माझा माझी जबाबदारी हे पाळावं लागेल. छोटस काम आहे, तुम्ही नक्की कराल, आय होप ही अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून. कराल ना? एक्झॅक्टली. थँक्यू. सो स्टे ट्यून.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: बिजनेस तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
1: तुमच्या बिजनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
0: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

पोट चांदली मळ्या तो माझ्या काकू वाजतय कुई कुई पाटात पाणी झुळझुळवानी फुलवीत जातय जाई दुई अरे मोठी चालली मळ्या तो माझ्या काकू वाजतय कुई कुई अन पाट

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: मेरी हमरंग, मुझको थाम ले, जिंदगी से भाग कर आया हूं.
3: बारिश हो रही है, ये बारिश ना होती तू भी ना आती.

नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज आहे 1 तारीख, सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, म्हणजे वर्षाचे 8 महिने एकदम झपकन संपले। आणि आता कॅलेंडर म्हणतोय भाई आता तरी गोलकडे बघा, पण खरं सांगायचं तर नवीन सुरुवात करण्यासाठी जानेवारीची वाट पाहायची गरज नाही। प्रत्येक सकाळ, प्रत्येक नवीन दिवस ही छोटीशी फ्रेश स्टार्टच असते। मित्रांनो, आपण सगळं बदलू शकत नाही, पण आजचा दिवस थोडा चांगला नक्की बनवू शकतो। तर मित्रांनो, चहा कॉफी झाली असेल, कामाचा मूड व्यवस्थित झाला असेल का, अजून सुद्धा आज कोणता वार याचाच विचार सुरू आहे? अरे ते काही हरकत नाही, कारण की शो सुरू झाला आहे विथ आर जे भूषण, ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आजपासून सुरू होतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक, म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान न्यूट्रिशन आणि बॅलन्स डाएट बद्दल अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। आता न्यूट्रिशन म्हटलं की लगेच डाएट चार्ट, ओट्स, सॅलड आणि हे खाऊ नका ते खाऊ नका हे असं एवढं सगळं डोक्यात येतं। पण हेल्दी फूड म्हणजे फक्त महागडं फूड नाही। आपल्या रोजच्या ताटात डाळी, कडधान्य, भाज्या, फळ, दूध, दही आणि नट्स यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचं बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे। आणि एक छोटासा रूल लक्षात ठेवा, फक्त पोट भरणं आणि शरीराला न्यूट्रिशन मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। तर मित्रांनो, आजपासून एक छोटा बदल करूया। बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद अशी शपथ घेण्याची काही गरज नाही, पण त्यासोबत आपल्या ताटात थोडं हेल्दी काय ऍड करता येईल याचा विचार नक्की करू शकतो। कारण हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे पनिशमेंट नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या चॉईसेसची गोष्ट आहे। मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज आणखीन एक इंटरेस्टिंग डे आहे आणि तो म्हणजे वर्ल्ड लेटर रायटिंग डे. व्हॉट्सअप वरती हाय, इंस्टाग्राम वर हे आणि व्हॉइस नोट्स मध्ये काय म्हणतोस, एवढ्यातच आजकालचं कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. पण एक काळ असा होता जेव्हा एखाद्याला मनातलं सांगायचं असेल तर कागद घ्यायचा, पेन घ्यायचा आणि मग शब्द निवडून लिहायचे. 1 सप्टेंबर हा वर्ल्ड लेटर रायटिंग डे म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस 2014 ऑस्ट्रेलियन ऑथर, आर्टिस्ट आणि फोटोग्राफर रिचर्ड सिमकिन यांनी सुरू केला. आणि हँड रिटन लेटरची खासियत काय, टायपिंग करताना आपण मेसेज लिहून डिलीट करून पुन्हा लिहू शकतो, पण हँड रिटन लेटरमध्ये प्रत्येक शब्दामागे त्या व्यक्तीची हँड रायटिंग असते, त्याचा वेळ असतो आणि एक पर्सनल टच असतो. म्हणून आज एक एक्सपेरिमेंट करा, ज्याच्याशी रोज चॅट करता त्याला एक छोटंसं हँड रिटन नोट द्या. फक्त एवढंच लिहा, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस. कदाचित रिप्लाय लगेच येणार नाही, पण तो कागद कदाचित वर्षानुवर्ष जपून ठेवला जाईल. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ठेवून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आज आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीला काही सेकंदात मेसेज पाठवू शकतो। टेक्नॉलॉजीने, कम्युनिकेशनने इतकं इझी केलंय की डिस्टन्स जवळजवळ संपलंच आहे। पण कधी कधी असं वाटतं, कम्युनिकेशन फास्ट झालंय पण कन्व्हर्सेशन कमी झालंय। पूर्वी पत्र येण्याची वाट पाहायची, आज सीन झाल्यावर रिप्लायची वाट बघतो। फरक एवढाच, पूर्वी वेटिंग मध्ये एक्साइटमेंट होतं आणि आता वेटिंग मध्ये दोन प्रश्न असतात, ऑनलाईन आहे रिप्लाय का नाही, आणि त्यानंतर क्लासिक काही झालं का। म्हणून मित्रांनो, टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी कम्युनिकेशनची खरी व्हॅल्यू एका गोष्टीत आहे, आपण समोरच्या व्यक्तीला खरंच काय फील करून देतो। तर मित्रांनो, आज कुणाला तरी एक जेन्युइन मेसेज करा, फॉरवर्ड केलेला गुड मॉर्निंग नाही बरं का, खरंच मनापासून काहीतरी। आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजे रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, सप्टेंबरची सुरुवात आणि संभाजीनगरचं वेदर सध्या एकदम थोडं थांबा, अजून पाऊस बाकी आहे या मूड मध्ये दिसतंय। आज शहरात सकाळपासून वातावरण थोडंसं क्लाउडी आहे, तापमान साधारण 18 ते 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे आणि ह्युमिडिटी देखील खूप जास्त आहे। म्हणजे बाहेर पडताना उन्हाचा त्रास कमी, पण हवेत मॉइश्चर मात्र फुल अटेंडन्स लावणे। म्हणून आज बाईकवर बाहेर जाताना रेनकोट आणि आम्ब्रेला सोबत ठेवाच। आणि एक गोष्ट खास, सप्टेंबर सुरू झाला की हवेतला हा बदल म्हणजे मान्सूनचा शेवट जवळ आला असं समजायचं नाही। त्यामुळे आज ढग आहे म्हणजे पाऊस नाही असा अंदाज कधी कधी महागात पडू शकतो। तर छत्रपती संभाजीनगरकरांनो, हवामानाचा मूड बदलत असेल पण तुमचा मूड मात्र पॉझिटिव्ह ठेवा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजे रेडिओ 90.8 FM साथ।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ येतो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, आजपासून इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी इंडियन एअरपोर्ट्सवर एक महत्त्वाचा बदल लागू झालाय. इंटरनॅशनल पॅसेंजरसाठी बोर्डिंग पासवर इमिग्रेशन क्लिअरन्स स्टॅम्प करण्याची जुनी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. म्हणजे एअरपोर्ट एक्सपिरियन्स आणखी पेपरलेस आणि डिजिटल होण्याच्या दिशेने एक स्टेप. आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो तेव्हा मोठे AI टूल्स, एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन्स यांच्यावर चर्चा होते. पण खरी टेक्नॉलॉजी तीच जी आपला वेळ वाचवते, प्रोसेस सोपी करते आणि अननेसेसरी पेपरवर कमी करते. म्हणून तुमच्या फोनमध्ये एक सिंपल हॅबिट ठेवा, महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची सेक्युअर डिजिटल कॉपीज ठेवा, पण पासवर्ड किंवा OTP कोणालाही शेअर करू नका. ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM साथ है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आजपासून कार्तिक आर्यन स्टारर कॅप्टन इंडियाचं शूटिंग लंडन मध्ये सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। या फिल्मची निर्मिती भूषण कुमार यांच्या बॅनरकडून होतीये आणि बॉलिवूड मध्ये सध्या एक वेगळीच ट्रेंड दिसतीये। एकाच वेळी थिएटर, OTT आणि म्युझिक एंटरटेनमेंटची प्रत्येक बाजू बदलते। म्युझिक बद्दल बोलायचं तर मिर्जापूर द मूव्हीने आपल्या संपूर्ण साऊंडट्रॅकला पेड फर्स्ट मॉडेलमध्ये रिलीज करून म्युझिक कन्झम्पशनच्या बाबतीत एक वेगळा एक्सपेरिमेंट केलाय। म्हणजे काळ बदलतोय। पूर्वी आपण म्हणायचो की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आता म्हणावं लागेल पिक्चर OTT म्युझिक सगळं अभी बाकी है मेरे दोस्त। मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। शो सुरू होता विद RJ भूषण। मित्रांनो, बघता बघता शोचा सुंदर प्रवास संपत आलाय, तर आजच्या शोचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती, किंवा इंस्टाग्रामवरती DM करा RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम आय डी वरती। प्लस मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायला विसरू नका। मी जातोय, पण तुम्ही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519.

एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर या गाण्यासोबत आपली आजकाल सकाळ होतच असते. हॅलो आरजी अदनानला तुम्ही ऐकत आहात ऑन MGM 90.8 FM आणि माझा कचरा माझी जबाबदारी. पण खरंच आपण ही जबाबदारी घेतोय का हा पण एक प्रश्न आहे. कारण आजही ना अनेक ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याऐवजी सगळं एकाच डब्यात. होय होय, भाजीच्या सालीपासून प्लास्टिकच्या पिशवीपर्यंत कागदापर्यंत सगळं एकत्र. आणि मग कचरा गाडी आली की घ्या ना भाऊ माझं काम संपलं तुम्ही घ्या आता हे. पण खरं तर तिथून आपली जबाबदारी संपत नाहीये, तिथूनच शहराची जबाबदारी सुरू होते. ओला कचरा वेगळा केला तर त्यापासून कंपोस्ट तयार होऊ शकतो का, कचरा वेगळा केला तर त्यातील अनेक वस्तू रिसायकल करता येतात. पण आपण जर दोन्ही कचरा एकत्र केला तर त्याचं सेग्रिगेशन, रिसायकलिंग आणि प्रोसेसिंग सगळं अवघड होते, माहिती का तुम्हाला. आणि मग आपणच म्हणतो शहरात लईच कचरा झालाय भाऊ, हे प्रशासन काही ध्यानच देत नाहीये. पण फक्त ही जबाबदारी प्रशासनाची आहे का, नाही ना, कारण की माझा कचरा माझी जबाबदारी हे तर आपण विसरूनच गेलोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कचरा शहरात तयार होत नाही, कचरा आपल्या घरात तयार होतो, कळलं का. आणि ते आपण घरातून बाहेर पाठवतो. म्हणूनच पुढच्या वेळी कचरा गाडी आली ना तर फक्त कचरा बाहेर देऊ नका, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा द्या. आणि यावेळी सुद्धा तुमच्या गल्लीत कचरा गाडी आली असेल आणि तुम्ही कशा प्रकारे कचरा टाकताय हे स्वतःला विचारा. आणि सध्या कचरा गाडी आपल्या शहरात ना तर सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री सुद्धा येत असते. सो एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर आहे हे फक्त एक गाणं नाहीये, हे आपल्या शहरासाठी आपली छोटीशी पण मोठी जबाबदारी आहे. एक नंबर व्हायचं असेल तर आपल्या शहराला कचरा मुक्त करावा लागेल, स्वच्छ बनवावं लागेल. आणि एक गोष्ट आहे की स्वच्छ शहर बनवायचं असेल तर त्यासाठी प्रशासनच नाही, आपल्या सर्वांना मदत करावी लागेल आणि माझा कचरा माझी जबाबदारी हे पाळावं लागेल. छोटंसं काम आहे, तुम्ही नक्की कराल, आय होप ही अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून, कराल ना. एक्झॅक्टली, थँक्यू. सो स्टे ट्यून्ड.

0: मिस्टर गाडदरे, मिसेस गाडदरे, पालक असण्याची किंमत खूप मोठी असावी, पण तुमच्या बाबतीत ती खूप जास्त मोठी
1: आहे. आई बाबा कुणी कुणी नसत तेव्हा.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.